0: पहला पहला सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मंड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करें सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हम सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तो दाखिल लख करोड़ सच्चे सब स्थान सच्चे सब जो सच्ची तेरी सब सच्ची साला सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह नानक सच्चे आय सच जो मर जम सचन कच महला पहला
1: ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਵੱਡਾ ਨਾਂ ਵੱਡੀ ਵਡਿਆਈ ਜਾਂ ਸਚਨਿਆ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਜਾਣੇ ਚਲਥਾ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਜਾਣਿਆ ਲਾਓ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਬੁੱਝ ਸੁਭਾਅ

विस्मात नाथ विस्मात वेद विस्मात जीव विस्मात पेद विस्मात रूप विस्मात रंग विस्मात अग्निखर जंत विस्मात पौन विस्मात पाणी विस्मात अग्निखरेवड़ा विस्मात धरती विस्मात प्राणी विस्मात साधक प्राणी विस्मात संयोग विस्मात विजोग विस्मात पफ विस्मात भोग विस्मात